सचे तेरे खंड सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचे धर्म सचा दीवान सचे तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुत अखला करोड़ सचा सप्तान सचा सब जोर सची तेरी सिफत सची सलाह सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सच तिहा।